सुप्रभात, नमस्कार. 100.5 MHz वर आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्रावर बोलत आहोत. आज रविवार 20 सप्टेंबर 2026. आमच्या या प्रसारण सभेत आपणा सर्वांचं स्वागत. प्रसारण सभेला आरंभ करीत आहोत मंगलध्वनीनं.